गेवजराव चिंग रचापुंग खनालाई नै जादुनी रचापुंग चन्द्रपति देवरमानी खरांगो रचाचा खरचापुंग नगे खनाइ दंदी ते लगी दंदी।

माफी कोरी हो हाबा कोलम ती बसनी मुक्तो बबले मै जा तो मुई थाना ने खबो खबो सा खजे सबो सबो जा खजे ना कि ती बरिया जुनो